0: कुमारमणी
1: हे जनक
0: शिवंगु सेवा करि धन रे
1: नारायण
0: तोते बुला भिली जय जय